0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुभूमी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 15 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. माणुसकी ही कमाईने नाही तर कर्माने येते. तुमच्याकडे कितीही यश असले तरी नेहमी नम्र राहा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली. दिवस होता आजचा, साल होतं 2020. ट्विटर हा सोशल प्लॅटफॉर्म सुरू झाला तोही आजच्याच दिवशी. महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगेसिसे पुरस्कार जाहीर झाला तोही आजच. पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगेसिसे पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. मैनाऊ जाहीरनामा झाला आणि आण्विक अस्त्रांवर बंदी घालण्यासाठी 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या. मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली तीही आजच. रॉयल सोसायटी इंग्लंडची स्थापना झाली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. वैशाली टक्कर भारतीय अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. माधव कोंडविलकर दलित साहित्यिक यांचाही जन्म आजचाच. श्री प्रभाज जोशी भारतीय पत्रकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. भगीरथ प्रसाद त्रिपाठी भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी पद्मश्री यांचाही जन्म आजच आहे. एम टी वासुदेवन नायर भारतीय लेखक आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजचाच. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचाही जन्म आजच आहे. नरहर कुरुंदकर विद्वान, टीकाकार आणि लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. कृष्णा रेड्डी भारतीय मुद्रक, शिल्पकार आणि शिक्षक यांचाही जन्म आजच आहे. मोगुबाई कुर्डीकर जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गाण तपस्विनी, पद्मभूषण, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. के कामराज तामिळनाडूचे दुसरे मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणू धोनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: अध्यात्मातील व्यक्ती वर्करनी जरी वेडगळ वाटत असली तरी आतून ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दूर करण्याच्या प्रयत्नात असते. आपण आपली पात्रता वाढविण्यास शिकावे. पात्रता वाढविण्यासाठीच अध्यात्म ही प्रतिस्पर्धी होव. थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म. अध्यात्म या शब्दाची फोड आधी म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म. वरील 16 व्याख्यांपैकी काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे की ज्याला पैसे लागत नाही ते म्हणजे अध्यात्म. परमेश्वरावर विनाकारण प्रेम करायला पैसा लागतो का? परमेश्वरावर अकारण प्रेम करणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही. अध्यात्म म्हणजे दैववाद नाही. अध्यात्म म्हणजे अवडंबर नाही. अध्यात्म म्हणजे भौतिक क्रिया नाही. तुम्ही शक्तीचे म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व नाकारू शकतच नाही, फार तर फक्त स्वरूप नाकारू शकाल.

वेणुधोनी 90.4 FM के LE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. राशी भविष्य सांगते सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळा, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते. विरोधक तुमच्या नोकरीत कट रचू शकतात. वृषभ रास, आजचा दिवस तुमच्या शुभ कार्यासाठी चांगला राहील. जोडीदाराला भेटल्यामुळे तुम्ही उत्साही असाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मिथुन रास, आजचा दिवस सावधगिरीने काम करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा वाद वाढू शकतो. कर्क रास, आज व्यवसायात मोठ्या रकमेची अपेक्षा तुम्हाला असेल, त्यामुळे तुमचे नशीब उजळेल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. सिंह रास, आज तुम्हाला कामात अधिक परिश्रम करावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. कुणाशीही वाद घालू नका. कन्या रास, आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात अधिक लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक कष्ट घ्यावे लागेल. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM.

प्रतिमे सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही घेऊन येणार आहात. आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस तुमचा व्यस्त असेल, जोडीदारासाठी तुम्हाला वेळ काढण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. वृश्चिक रास. आजचा दिवस तुमच्या नोकरीत काही विशेष बदल घडतील. दिलेले काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात नवीन योजना बनवाल. धनुरास. राजकीय दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून फायदा होईल, त्यासाठी पैसे खर्च होतील. मकर रास. आज तुम्हाला वडीलधारी व्यक्तींना आपल्या समस्येबद्दल सांगाल, ज्यामुळे तुमच्या समस्या लवकरच सुटतील, छोट्या मोठ्या मारामारी होतील. कुंभरास. आज तुम्हाला ऑफिसची कामे सावकाश करावी लागतील. पार्टनरशिप मध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक नुकसान देईल, मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आणि शेवटची मीन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. जगदीश गोडबोले पर्यावरणवादी लेखक यांची आज पुण्यतिथी. इंदुताई टिळक सामाजिक कार्यकर्त्या यांची पुण्यतिथी आजच. ताराचंद परमार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. जगन्नाथराव जोशी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी आजच आहे. बालगंधर्व गायक वनट पद्मभूषण संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ, मानसोपचार तज्ञ. मानसिक आरोग्य या संवादमालेत आज आपण झोपेसंबंधी आजार कोणते हे लक्षात घेणार आहोत. झोप ही आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची असते. झोपेमध्ये शरीर व मन दोन्हींना आराम मिळून परत ताजेतवाने होण्यासाठी अवकाश मिळतो. रात्री झोप व्यवस्थित न झाल्यानं दिवसा शारीरिक व मानसिक तणाव जाणवतो. कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते, एकाग्रता कमी होते, नातेसंबंधांवर परिणाम होतो. अनेक वेळा मानसिक व शारीरिक आजारांनाही निमंत्रण मिळतं. म्हणूनच श्रोते हो, झोपेची काळजी घ्या. अनेक रुग्णांमध्ये झोपेची तक्रार असण्याचं किंवा झोप बिघडण्याचं कारण चिंता, भीती, नैराश्य हे असतं. कधी इतर कुठला मानसिक आजारही असतो. मूळ आजाराचे योग्य उपचार करावे लागतात. ताणतणाव, चिंता, भीती, नैराश्याचं कारण यावर मात करण्यास त्यांना समुपदेशनाचा उपयोग होतो. कधी कधी मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. अशा वेळी तज्ज्ञांकडून औषधोपचार केल्यास झोपेची समस्या नियंत्रणात येते. औषधं हळूहळू कमी करून बंद करता येतात. मात्र झोपेसाठी दारू सारख्या नशिल्या पदार्थांचा उपयोग करणं हे मात्र टाळा. यामुळे कदाचित झोपेची समस्या तात्पुरती सुटेल, पण आणखी मोठ्या व गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. झोपेच्या गोळ्यांची देखील सवय लागू नये म्हणून असे उपचार स्वतःच्या मनानं न घेता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंच घ्यावेत. काही रुग्ण मात्र इतर कोणतीही मानसिक समस्या नसताना झोपेची तक्रार घेऊन येतात, तेव्हा काही शारीरिक आजार झोप बिघडण्यास कारणीभूत नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते. योग्य त्या तपासण्यानी ही शक्यता दूर केल्यानंतर त्यांच्या झोपेच्या आजाराचं निदान होतं. काही रुग्णांमध्ये त्यांची झोप झाली नाही तो रात्रभर जागाच होता अशी जाणीव असते, व त्याच्या शेजारी झोपणारी व्यक्ती मात्र सांगते की हा रात्रभर चांगला घोरत होता. या रुग्णांमध्ये झोपेच्या संरचनेमध्ये समस्या निर्माण झालेली असते. आपल्या झोपेचे दोन भाग असतात. पहिल्या भागाला रॅपिड आय मूवमेंट झोप म्हणतात, म्हणजे REM. या भागात मेंदूची कार्यक्षमता आपण जागे असताना प्रमाणेच असते. दुसरा भाग नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीप, म्हणजे NREM, या प्रकारच्या झोपेचा असतो. यात मेंदूचे कार्य कमी आणि मंद होते. ही गाढ झोप असते. सामान्य व्यक्तींमध्ये 10 मिनिटाची REM झोप व 90 मिनिटाची NREM झोप असे चक्र सुरू असते. पण काही कारणांनी, म्हणजे मानसिक, शारीरिक किंवा जीवरासायनिक कारणांमुळं जर हे चक्र बिघडलं व REM झोप खूप जास्त प्रमाणात वाढली, तर त्या व्यक्तीला झोपूनही आपण जागेच होतो असं वाटायला लागतं. काही औषधांच्या व स्लीप हायजीनच्या मदतीनं ही समस्या आटोक्यात आणता येते. झोपेचे आजार, स्लीप डिसऑर्डर्स, अनेक प्रकारचे असतात. इन्सोमनिया, म्हणजे कमी झोप, झोप न लागणं, झोप लागायला उशीर होणं, कमी झोप लागणं, झोप लागल्यावर लवकर जाग येणं आणि परत झोपच न लागणं, यासारख्या समस्या किंवा सारखी क्षुल्लक कारणांनी झोपमोड होणं, उदाहरणार्थ आवाज, प्रकाश इत्यादी. यानंतर शांत झोप न झाल्यानं दिवसा मरगळलेपणा वाटणं, बेचैनी, चिडचिड, कामामध्ये लक्ष न लागणं, अशा प्रकारची लक्षणं इन्सोमनिया किंवा निद्रानाश या आजारात आढळतात. आता झोपेच्या आजाराचे इतर प्रकार आपण पाहू, ज्याला पॅरासोमनिया असं म्हणतात. यामध्ये अंतर्भूत लक्षणं म्हणजे झोपेमध्ये चालणं, झोपेमध्ये बोलणं, रात्रभर झोपूनही न झोपल्याची सतत विचार चालू असल्याची भावना असणं, घाबरवणारी स्वप्न पडणं, तीव्र भीतीनं झोपेतून घाबरून उठणं, खूप जास्त स्वप्न पडणं इत्यादी लक्षणं आढळतात. आता तिसरा प्रकार म्हणजे जास्त झोप लागणं किंवा हायपरसोमनिया. हायपरसोमनियामध्ये पुढील लक्षणं आढळतात. अनियंत्रित झोपेचे झटके येणं, बोलता बोलता झोपी जाणं, प्रमाणाबाहेर झोप येणं, नार्कोलेप्सी, नार्कोलेप्सी म्हणजेच बोलता बोलताही झोपी जाणं, दिवसा रिकाम्या वेळेत जास्तीची झोप घेणं, कामाच्या वेळेतही झोपाळल्यासारखं वाटणं, उत्साह कमी होणं, प्रयत्न करूनही स्वतःला जागं ठेवता न येणं, कार्यक्षमता व नातेसंबंधांवर परिणाम होणं, या प्रकारच्या समस्येमध्ये मानसोपचारानं त्यांची कार्यक्षमता वाढविणं, आळस कमी करणं, कृतिशीलता वाढवणं हे प्रयत्न करता येतात. काही वेळा उत्तेजना आणणारी व झोप घालविणारी औषधं वापरावी लागतात. झोपेसंबंधीच्या आजाराची वेळीच काळजी घ्या, कारण तुमचं झोपेत भरणपोषण, शरीराची दुरुस्ती, मनाला आणि शरीराला विश्रांती अशा अनेक गोष्टी होत असतात. आणि जर या महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या नाहीत तर शरीर आणि मन इतर आजारांना बळी पडू शकतं. तेव्हा झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी स्वतः प्रयत्न करा किंवा जरूर वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे कालिदास दिन. कालिदास दिन हा महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा साहित्यिक व सांस्कृतिक दिवस आहे. विशेषतः विदर्भातील रामटेक येथे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा करण्याची परंपरा आहे आणि हा दिवस त्यांच्या मेघदूत या अमर काव्याशी जोडला जातो. कारण अशी मान्यता आहे की या काव्याची प्रेरणा त्यांना रामटेक येथे मिळाली. तर आजच्या या कालिदास दिन या दिवसाचं औचित्य साधून आपण एक नवीन प्रोग्राम सुरू करतोय, ज्यामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर यांना, ज्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्यासोबत नवजीवन कांबळे जे PhD चे विद्यार्थी आहेत राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये, ते सध्या PhD चं शिक्षण घेत आहेत, त्यांना आपण ऐकतोय. लगेचच कार्यक्रम सुरू करते. तुम्ही एकत्र म्हणून धोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाची प्रमुख म्हणून मी काम पाहते. आज सर्व रसिक श्रोत्यांना सांगायला आनंद होतोय की KLE वेणुध्वनी 90.4 FM व राणी चन्नम्मा विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. KLE वेणुध्वनी 90.4 हे केंद्र त्याच्या स्थापनेपासूनच समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम करीत आहे. दिवसाला 3 तासापासून सुरू झालेलं हे काम आता दिवसाला 15 तास इथपर्यंत विकसित झालं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे त्यानुसार वेणुध्वनीचंही काम चाललेलं आपल्याला दिसतं. आमच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाबाबत बोलायचं तर, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीनं

0: नमस्कार, तुम्ही एकटा वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या महिला जगतमध्ये आज आपण भेटणार आहोत सुखदा हेर्लेकर यांना. त्या एक फिल्ममेकर आहेत, रायटर, प्रोड्युसर आहेत आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे मुंबईला. त्या मूळच्या बेळगावच्याच आहेत पण त्यांचं काम सगळं मुंबईला चालतं. आणि या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक त्यांनी शॉर्ट फिल्म्स बनवलेले आहेत, डॉक्युमेंटरी बनवलेले आहे, ॲड फिल्म्स बनवलेले आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट फिल्म्स देखील त्या बनवतात. तर त्यांचं काम कसं चालतं आणि त्यांचं प्रोफेशन नेमकं आहे तरी काय याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि ॲज अ करिअर एक यूथ त्याकडं कसं पाहू शकतो त्याबद्दलही त्या मार्गदर्शन करतील. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तुम्ही एक फिल्म मेकर, रायटर, प्रोड्युसर आहात, स्वतःचं तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे, तर याचं काम नेमकं चालतं कसं?
1: बेसिकली या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात खूप मजेशीर झाली. मी चॅनलमध्ये काम करत होते, ETV मराठी, जे आत्ता कलर्स आहे. तर त्या चॅनलमध्ये काम करता करता मला असं वाटलं की मला एक स्वतःचा प्लॅटफॉर्म पाहिजे ज्याच्यावर मी काही प्रयोग करू शकेन, काही एक्सपेरिमेंट करू शकेन माझ्या स्वतःच्या कॅपेबिलिटीवर, म्हणजे माझ्या स्वतःच्या कॉन्सेप्टवर मी काम करू शकेन, माझ्या स्वतःच्या कल्पनेवर मी फिल्म्स बनवू शकेन, असा मला एक प्लॅटफॉर्म हवा होता. तर तो प्लॅटफॉर्म मला कुठे बाहेर मिळणं शक्य नव्हतं आणि शक्य नाही आहे ते. त्यामुळं मग मी असं ठरवलं की ओके, आता हे जर 10 वर्षांनी मला समजा हे करायचं आहे तर ते आत्ताच का नाही. आणि याच ह्याच्यामधनं मी प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. एका अतिशय छोट्या फिल्मनी मी प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मला ॲड्स मिळत गेल्या, मग त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स मिळत गेल्या, मग डॉक्युमेंटरीज मिळत गेल्या आणि त्या मी करत गेले, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यावर आजमावत गेले, वेगवेगळं काम त्याच्यावर होत गेलं. माझ्या आत्ता स्वतःच्या 3 वेगवेगळ्या टीम्स आहेत ज्या मुंबईत काम करतात. एक टीम पूर्णपणे नॉन फिक्शनचं काम करते, म्हणजे इव्हेंट्स असतील तर ते कव्हर करते किंवा बाकीचं काही छोटं काम असेल तर ते कव्हर करते. ॲड फिल्म्स करता माझी एक वेगळी टीम काम करते, जे फिल्म लेवलचं जे काम असतं, सिनेमा लेवलचं जे काम असतं ते ती टीम पूर्णपणे हाताळते. आणि दुसरी एक टीम आहे ती कम्प्लिटली डॉक्युमेंटरी स्टाईल जे काम असतं तर ते काम करते. सो अशा प्रकारच्या माझ्या 3 वेगवेगळ्या टीम्स तिथे कार्यरत आहेत आणि त्याच प्रकारे ते काम चालतं. कारण आपली कल्पनाशक्ती किंवा आपलं माइंडसेट हे प्रत्येक कामासाठी वेगवेगळं लागतं. एक सिनेमॅटोग्राफर जो डॉक्युमेंटरी शूट करतो तोच ॲड शूट करेलच असं नाही. त्यामुळे ती माणसंच वेगळी ठेवली की आपलं कामही सोपं होतं आणि तेवढेच चांगले आपल्याला इनपुट्स मिळतात जे आपण देऊ शकतो.
0: अच्छा, मग तुम्ही याच्याकडे कसं वळलात?
1: माझं शिक्षण अगदी बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत बेळगावात झालंय. सुरुवातीला बालिकादर्श विद्यालय आणि त्याच्यानंतर GSS कॉलेज, असं करत करत मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मराठी हा खूपच आवडीचा विषय होता माझा आणि लहानपणापासून मला त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी लिहायला आवडायचं किंवा काहीतरी एक कॉन्सेप्ट डेव्हलप करायला आवडायच्या, काही प्रोग्राम्स करायला आवडायचे. आणि तसा आमचा ग्रुपही होता की आम्ही प्रोग्राम्स करायचो आणि नाटक करायचो बेसिकली. आणि मी 4th असताना शारदोत्सवमध्ये काम केलं होतं मोठ्या बायकांच्या बरोबर. सो माझा तो एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता आणि ते मला स्टेज फिअर काढून टाकण्यासाठी मला ते खूप मदत झाली. बेसिकली मी स्टेजवर मला छान वाटायचं आणि मला ते काम करायला आवडायचं. सुरुवातीला असं व्हायचं की मला लोक विचारायचे की तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे, मला सांगता यायचं नाही की पण माझी एक लिस्ट तयार होती की मला माहिती होतं की मला काय करायचं नाही आहे.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे मला MSc करायचं नाही आहे, मला MBA करायचं नाही आहे, मला इंजिनिअरिंग करायचं नाही आहे, मला हे सगळी लिस्ट माझ्याकडे रेडी होती की मला काय करायचं नाही आहे, पण मला काय करायचं आहे हे मला सांगताच यायचं नाही. जेव्हा मी ग्रॅज्युएशन सेकंड इयरला होते तेव्हा मी आईबाबांना म्हटलं की मी 1-10 दिवस पुण्याला जाऊन येते. मी पुण्याला गेले आणि जवळजवळ भरपूर कॉलेजेस मी त्यांना जाऊन भेटले, ते पालथी घातली अक्षरशः ती कॉलेजेस. आणि त्याच्यामध्ये सगळ्या जी लोकं काम करत होती त्यांना जाऊन भेटले, या क्षेत्रामध्ये जे काम करत होते त्यांना जाऊन भेटले, काही दिग्गज मंडळी होती त्यांना भेटले आणि त्यांच्याकडनं मला असे इनपुट्स मिळाले की हा हे फील्ड खरंच खूप चॅलेंजिंग आहे आणि याच्यामध्ये काम करताना खरंच मजा येते, तुझ्या आवडीचं क्षेत्र आहे असं मला सांगण्यात आलं. आणि मला सुद्धा ते पटलं की हा मी इथे काहीतरी या फील्डमध्ये मी काहीतरी करू शकते. नेमकं मला तेव्हाही सांगता येत नव्हतं की हेच फील्ड माझं आहे, पण मला जे काही मी बाहेरून बघितलं बाह्यदृष्टी जे मला दिसलं ते मला वाटलं की ठीक आहे मी इथे जाऊ शकते असं वाटलं. मी घरी आले मी आई बाबांना सांगितलं की मला असं असं जायचं आहे आणि मी या कॉलेजला जाऊन भेटून आले आणि त्यांची एंट्रन्स मी देऊन आले ऑलरेडी. तर आई बाबा म्हणाले की ठीक आहे तू आता एंट्रन्स दिलीस आपण बघूया पुढे काय होतं. आणि त्याच्यानंतर मग माझा मी सिलेक्ट झाले त्या एंट्रन्समध्ये आणि मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. तर तेव्हा आई बाबांना खरा प्रश्न पडला की आता मात्र कसोटी आहे की आता ही एंट्रन्स देऊनही आली आहे आणि पासही झाली आहे आता मी काही करू शकत नाही. सो मी आता मी गेले पुण्याला इंटरव्ह्यू दिला मला बॉर्डर सीट मिळाली तिथे आणि मी तिथे ॲडमिशन घेतली. मी कन्व्हिन्स केलं आई बाबांना आणि मी तिथे ॲडमिशन घेतली. माझा पहिला दिवस मला अजूनही प्रकर्षाने आठवतोय कारण मला टेक्निकल ह्याच्यामध्ये फारशी रुची नव्हती. म्हणजे कॅमेरा आणि वायर्स कुठल्या कुठल्या जोडल्या गेल्यात किंवा म्हणजे हे लाईटची वायर इथून कशी जाते किंवा बॅटरी कुठली वापरायची वगैरे हे कुठले ब्रँड्स ते एडिटिंगचा नाव कंपनीचं नाव कुठलं आहे किंवा पी सी कुठल्या कंपनीचं आहे वगैरे साऊंड सिस्टीम कुठल्या कंपनीची आहे ह्याच्याशी मला काही फार म्हणजे त्याच्यामध्ये काही फार इंटरेस्ट नव्हता मला. आणि माझा पहिला दिवस असा होता की हे सगळं टेक्निकल नॉलेज फेकलं गेलं माझ्यावर. आणि मी म्हटलं बॉस आता मी फसले. मला हे अपेक्षितच नव्हतं की हे असं काहीतरी असेल. आणि मी म्हटलं सुखदा तू फसलीस यार आता इथे येऊन आता काय तुझं खरं नाही. मग एक दोन तीन दिवस गेल्यानंतर ऍक्च्युली स्क्रिप्ट रायटिंगचं एक सेशन झालं आमचं. तेव्हा मला असं वाटलं की हा हे काहीतरी आहे जे मी करू शकते किंवा याच्यामध्ये मला करायचं आहे आणि हे मला आवडतंय करायला किंवा मी हे करू शकते असा मला तो कॉन्फिडन्स येत गेला. कारण कसं होतं की बेळगावातून जेव्हा आपण दुसरीकडे जातो किंवा मेट्रो सिटीमध्ये जातो तिथल्या त्या ओव्हरऑल सगळ्या जे प्रेशर असतं एक अनामिक प्रेशर असतं आपल्यावर त्या प्रेशरनेच आधी आपण वागतो
2: हो.
1: आणि मग त्याच्यानंतर उभं राहून आपण काहीतरी करू शकतो हे कॉन्फिडन्स येण्यासाठी महिने दोन महिने जावे लागतात आणि मग आपण तिथे रुळतो. तसंच माझं झालं जेव्हा ते सगळं सुरू झालं नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या किंवा मी नाटकात पार्टिसिपेट केलं होतं एकांकिका स्पर्धा असायच्या किंवा व्यावसायिक नाटकं असायची त्याच्यामध्ये जेव्हा मी एंटर झाले त्याच्यामध्ये जेव्हा मी गेले तर तेव्हा मला असं कळलं की हा हे इथेच आपण काम करू शकतो आणि हेच आपलं क्षेत्र आहे तिथे मला ते जाणवलं. आणि मग मी काम करत गेले आणि मग मग मागे वळून बघण्याचा प्रश्नच आला नाही. आणि तेव्हा आम्हाला असे प्रोजेक्ट्स असायचे की 8 जण आहेत तुमच्या टीममध्ये तर तुम्ही 8 फिल्म्स तुम्ही प्रोड्यूस करायच्या. मग प्रत्येकाच्या फिल्ममध्ये प्रत्येक जण वेगवेगळा रोल करेल. म्हणजे माझ्या फिल्ममध्ये जर मी डिरेक्टर असेन तर माझा मित्र किंवा माझी मैत्रीण त्याचा कॅमेरा करेल, माझे अजून एक मैत्रीण त्याचं एडिटिंग करेल, अजून एक मैत्रीण त्याचं साऊंड करेल. हे असं सगळं टीमवर्क आम्ही तिथे करायचो आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्र आम्हाला माहितीचं झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं. म्हणजे तिथे मला जाऊन कॅमेरा सुद्धा करायलाच लागला. म्हणजे मी कॅमेरा लावण्यापासनं लाईट अरेंज करण्यापासनं माईक धरण्यापासनं सगळं केलेलं आहे. एडिटिंग करण्यापर्यंत सगळं केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या क्षेत्राची तोंड ओळख का होईना तिथे झाली आणि त्याच्यामध्ये कामही सुरू झालं. म्हणजे फक्त ते पुस्तकी ज्ञान नव्हतं. म्हणजे आम्हाला बोर्डवर शिकवायचं या प्रकारचा माईक वापरला जातो किंवा या प्रकारचं एडिटिंग टूल वापरलं जातं पण ते ऍक्च्युअल जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला ते कळतं.
2: हो ना.
1: आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही काम करता जेवढं तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करता तेवढं तुम्हाला ते अजून जास्त अजून खोल जातं आणि अजून त्याच्यामधनं काही एक म्हणतो ना आपण की एक हिरे काढतो आपण त्याच्यामधनं किंवा अजून काहीतरी ज्ञान मिळू शकतो. तर तसं होतं ते जेवढं तुम्ही काम कराल जेवढं तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर कराल त्या क्षेत्रात तर तेवढं तुम्हाला ते क्षेत्र अजून जास्त देतं असं मला वाटतं. तर ती जी 2 वर्ष होती ती 2 वर्ष माझ्यासाठी प्रचंड महत्वाची होती कारण जे होणार होतं ते त्याच 2 वर्षात होणार होतं. सो मी जे मिळेल ते घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नाटक आलं, नाटक घेतलं, एकांकिका आली, एकांकिका घेतली. मला एका सिरियलची ऑफर आली ॲज अ रायटर म्हणून मी ती केली. कंटेंट टीममध्ये मला बोलवलं गेलं, मी गेले तिथे. मी पैसे विचारले नाही, तुम्ही मला किती वाजता बोलवताय ते विचारलं नाही. मला अक्षर, मला काम करायचं होतं हे एवढंच मला माहिती होतं. आणि मी ते 2 वर्ष ते

0: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते. ब्रेक नंतर पुन्हा आपण सुखदा हेरलेकर यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनेक्शन.
1: KLE शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
2: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
1: BPL कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
2: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
1: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
2: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
2: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
2: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
2: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: KLE शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
2: फोन नंबर 08312413777.
1: मोबाईल नंबर 8550887777.
0: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि महिला जगत मध्ये आज आपण ऐकतोय सुखदा हेरलेकर यांना.
3: त्याच्यानंतर जेव्हा मी फर्स्ट टाइम असं झालं की एक सिरियल होती आणि त्याच्यामध्ये मी ॲज अ कंटेंट रायटर म्हणून काम केलं. मी अँकर स्क्रिप्ट लिहायचे त्या नॉन फिक्शन शोमध्ये, म्हणजे रियालिटी शो जे असतात ना त्या शोमध्ये अँकर जे बोलतो ते मी लिहायचे.
0: बरं.
3: आणि जेव्हा पहिल्यांदा असं झालं की माझी लिंक, म्हणजे मी लिहिलेला एक पॅरेग्राफ किंवा एक जे काय मी लिहिलं होतं ते अँकरनी जसंच्या तसं जेव्हा वाचलं ना, ती मुमेंट मला जास्त अजूनही मला आठवते की मला खूप बरं वाटलं होतं तेव्हा की माझं लिहिलेलं वाक्य एकही शब्द किंवा एकही कॉमा चेंज न करता जसंच्या तसं त्या अँकरनी म्हटलं आणि ते आता स्क्रीनवर गेलं आणि ऑनएअर गेलेलं आहे. आणि पहिला एपिसोड झाला आहे, ऑनएअर गेलाय आणि खालती माझं नाव आलंय. सो मला ते जास्त छान वाटलं होतं त्या दिवशी. मला असं वाटलं की हा मी काहीतरी केलं, आता 2 वर्षाचं माझं एक सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि मग हळूहळू त्या क्षेत्रातच गेले. मग
0: म्हणजे कॉलेजकडूनच तुम्ही या क्षेत्राकडे वळल्या गेलात?
3: हा,
0: शिक्षण करत असताना.
3: हो हो.
0: ओके. मग त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं का याच्यासाठी?
3: कसं आहे की आता आपल्याला खूप लोक भेटत असतात. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून आमच्या घरात खूप फ्रीडम होतं. मला म्हणजे मला मी कुठे जायला मला बंदी नव्हती किंवा याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको याच्यावर बंदी नव्हती. आमच्याकडे पुस्तकं अशी काढून ठेवलेली असायची बाहेर, त्यामुळे ती पुस्तकं बाबा मला पुस्तकं आणून द्यायचे, हे वाच ते वाच ते वाच. त्यामुळे खूप तेव्हाच वाचन इतकं झालं होतं की इतकं बाहेरचं ज्ञान मिळालं होतं की मला असं वाटतं की पुस्तकं एक आपल्याला खूप चांगले मित्र असतात आपले, की जे वाचून आपण ठरवू शकतो की आपल्याला काय करायचं आहे. किंवा असं वाटतं की हा एक इन्स्पिरेशन जे म्हणतो ना आपण ते पुस्तकातून मिळतं आपल्याला. तर ते एक मी म्हणेन की पुस्तकं माझ्यासाठी खूप महत्वाची होती त्या काळी. माझ्या बाबांनी केलेला सपोर्ट हा एक महत्वाचा ठरेल माझ्यासाठी. माझे सासरे आहेत आत्ता, तर त्यांनी मला मी त्यांच्याकडे मी ऑफकोर्स मी गाणं शिकायचं आहे त्यांच्याकडे. आणि मी त्यांच्याशी एकदा बोलले होते की मी आम्हाला असं असं करायचं आहे आणि मी जाऊ का, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पुण्यात असताना आमचे एक सर होते समर नखाते म्हणून, तर आजही त्यांच्या फिल्म्स आणि त्यांच्याबरोबर फक्त बोलणं जाऊन हे सुद्धा इतकं नॉलेजेबल असतं की आपला पूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. तर अशी काही खूप चांगली चांगली माणसं मला भेटली की ज्यांच्यामुळे मी खरंच काहीतरी करू शकले.
0: अच्छा, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच लोकांकडून खूप मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं नवीन नवीन.
3: हो.
0: ओके. मग आता तुमचं काम कोणत्या लेवलवरती चालतं?
3: आता कसं आहे की आपल्याला नेहमी ना काहीतरी वेगळं करावं लागतं या क्षेत्रात, तिथंच राहून नाही चालत. म्हणजे इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे मुंबईत की समजा तुम्ही 1-2 वर्ष काहीच केलं नाही तर तुम्ही मागेच पडता. इतकं नवीन नवीन नवीन यूट्यूब चॅनल्स, नवीन वाईन्स आणि नवीन वेब सिरीज आणि इतकं सगळं येतंय आजकाल की तुम्हाला अपडेट राहावंच लागतं. त्यामुळे मी जेव्हा चॅनलमध्ये काम करत होते तेव्हा माझ्याकडे 2 सिरियल्स होत्या. ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून मी काम करत होते तेव्हा. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजे काय? तर अगदी कॉन्सेप्ट पासून ते टेलिकास्ट पर्यंत तुमची जबाबदारी असते. म्हणजे कॉन्सेप्ट आल्यापासून ते लिहून घेणं किंवा स्वतः लिहिणं, मग त्याच्यामध्ये कोण आर्टिस्ट काम करणार किंवा कोण आर्टिस्ट हे बोलणार किंवा कोण गेस्ट येणार, मग ते कसं शूट होणार, मग ते शूट झाल्यानंतर एडिट कसं होणार, एडिट झाल्यानंतर पॅकेजिंग कसं होणार, हे सगळं करून जेव्हा ऑन एअर नीट गेलाय की नाही एपिसोड, इथपर्यंत ती तुमची जबाबदारी असते. असे मी दोन सिरियल्स करायचे आणि त्याच्यामध्ये मिळालेला एक्सपिरियन्स मला खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. पण जर मी तिथेच राहिले असते तर मी आज प्रोडक्शन हाऊस सुरू करू शकले नसते. तर एका पॉइंटला मला असं वाटलं की ते क्विट केलं पाहिजे आता मला, आणि मला आता स्वतःच सुरू केलं पाहिजे. आणि मी ते क्विट केलं आणि स्वतःच सुरू केलं. सुरुवातीला मी कॉर्पोरेट फिल्म करायचे, छोट्या छोट्या कॉर्पोरेट फिल्म करायचे. त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक स्टेप अहेड गेलं पाहिजे, मला एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. तर त्याच्या म्हणून मी मग डॉक्युमेंटरी करायला सुरुवात केली, अर्ध्या पाऊण तासाची डॉक्युमेंटरी, ज्याला मटेरियल भरपूर लागतं. म्हणजे 4-5 दिवसाचं शूट लागतं जर का 40 मिनिटाची डॉक्युमेंटरी तुम्हाला करायची असेल तर. तर तशी आम्ही डॉक्युमेंटरीज करायला सुरुवात केली आणि ती अहमदाबादमध्ये आम्ही डॉक्युमेंटरी शूट केली. 4 दिवसाचं शूट होतं, एका आर्ट सेंटरवरती डॉक्युमेंटरी होती. तर ती डॉक्युमेंटरी शूट झाल्यानंतर ते जेव्हा एडिट झालं आणि ती अहमदाबादला ती डॉक्युमेंटरी प्रकाशित झाली, त्याची CD आत्ता फॉर सेल आहे तिकडे, तर ती एक स्टेप अहेड होती आमच्यासाठी. त्याच्यानंतर डॉक्युमेंटरीज करून झालेल्या आहेत आता. तर आता आता पुढे काय? तर आता आम्ही ॲड्समध्ये शिरलो. मग ॲड्स घ्यायला लागलो. तर ॲड्समध्ये कसं होतं, डॉक्युमेंटरीमध्ये विजन खूप मोठी असते.
0: अच्छा.
3: म्हणजे 40 मिनिटाचा तुम्हाला कॅनव्हास दिसत असतो समोर, आणि 40 मिनिटामध्ये काय होणार आहे किंवा काय होणार नाही आहे किंवा तुमचा फोकस काय आहे. मी नेहमी म्हणते डॉक्युमेंटरी करताना आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे एखादी गोष्ट. म्हणजे आता समजा मी दुष्काळावर डॉक्युमेंटरी करते, तर मी नुसतंच जर आता हा भाग सुपीक झालाय किंवा हा या भागात आता खूप पाणी आहे असं समजा म्हटलं तर लोकांना ते कळत नाही, म्हणजे लोकांना ते ऍक्सेप्ट होत नाही. हा ठीक आहे ना, पाणी आहे किंवा सुपीक जमीन आहे, ठीक आहे. पण याच जमिनीवर आधी दुष्काळ होता आणि जमिनीला भेगा पडल्या होत्या किंवा जमिनीला जमिनीवर पाणी नव्हतं आणि पाण्यासाठी लोकांचा तळतळाट होता, हे जेव्हा मी सांगते किंवा हे जेव्हा मी चित्र दाखवते तेव्हा त्या सुपीक जमिनीचा किंवा तेव्हा त्या पाणी असण्याचा किंवा तेव्हा त्या ग्रीनरी असण्याचा एक इम्पॅक्ट पडतो. तर तसा तुमचा फोकस पाहिजे डॉक्युमेंटरीमध्ये की काय नेमकं करायचं आहे हे समोर ठेवून मग त्याच्या दृष्टीने पावलं उचलून मग त्याच्या दृष्टीनं स्क्रिप्ट करून त्याच्या दृष्टीनं कॉन्सेप्ट डेव्हलप करून मग काम केलं पाहिजे. जसं हे 40 मिनिटाचं किंवा अर्ध्या तासाचं असतं तशी ॲड 1 मिनिटाची असते.
0: हो ना,
3: तुम्हाला त्या 1 मिनिटामध्ये तुमची अख्खी स्टोरी मांडायची असते.
0: बरोबर.
3: आणि हे खरं स्किल आहे. म्हणजे तिथे तुम्हाला वेळ घालून चालतच नाही किंवा तिथे तुम्हाला एक्स्ट्रा काही आणून चालतच नाही, तुम्हाला टू द पॉइंटच केलं पाहिजे.
0: बरोबर.
3: आणि तुमची कॉन्सेप्ट इतकी स्ट्रॉंग पाहिजे त्याच्यासाठी की ते हार्ड हिटिंग पाहिजे, म्हणजे कळलंच पाहिजे लोकांना की आपण काय म्हणतोय. त्यामुळे या दोन गोष्टी इतक्या वेगळ्या आहेत आणि इतकं त्याच्यामध्ये दोघांनाही तेवढंच काम करावं लागतं. पण ही 1 मिनिटात संपते आणि ही 40 मिनिटाची असते. तर हा खूप मोठा

0: ही वेगळं आर्ट म्हणून एक वेगळं करायला लागेल. आता समजा एका कपलची बेडरूम दाखवायची आहे तर त्या ती बेडरूम त्या कपलची वाटली पाहिजे, याच्यासाठी जे काही तुम्हाला तिथे डेकोर करायचं असेल तर ते आधी करायला लागेल. त्यामुळे त्याची रेकी आली, त्याचा रिसर्च आला, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी लिस्ट आली, त्याच्यामध्ये प्रोडक्शनचं सामान आलं सगळं. आता कोणत्या कॅमेराने तुम्ही शूट करणार आहात, तर सगळ्या ॲड्स सिनेमा लेवलच्या ॲड्स येतात आपल्याकडे. तुम्ही एखादी ॲड जर बघितली तर अगदी स्टोरी म्हणजे स्टोरी लाईनपासून सगळ्या असतात. म्हणजे असं खूप कमी ॲड्स आता पूर्वीसारख्या राहिलेल्या आहेत. आता खरोखर असं खूप मोठं बजेट असतं ॲडसाठी, लावतात लोक पैसे, तर त्याप्रमाणे तुम्हाला आउटपुट पण दिलं पाहिजे. मग तुम्हाला कॅमेरा तेवढ्या लेवलचा वापरला पाहिजे, लाईट्स तेवढे मोठे वापरले पाहिजेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ते ॲड जेव्हा आपण त्या ते शूट डे म्हणजे शूटच्या दिवशी आपण जातो तेव्हा ही सगळी बॅकएंडला तयारी झाली पाहिजे, आणि मग त्या दिवशीचं शूट होतं आणि मग ते एडिट होऊन मग ती ॲड जाते. सो डॉक्युमेंटरीला नंतर जास्त काम असतं, पण ॲडला आधी जास्त खूप कष्ट असतात घ्यायचे. त्यामुळे हे दोन मेजर फरक आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की आपण एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण सस्टेनच नाही होणार त्या इंडस्ट्रीत.
1: खरं तर या इंडस्ट्रीबद्दल खूप गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत, आपण त्यावरती बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये. हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सुखदा हेर्लेकर यांना ऐकत होतो. त्या एक फिल्ममेकर, रायटर, प्रोड्युसर आहेत आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांच्याशी मी बोलत होते. या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनेसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुर्ची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे B.Pharm, Pharm.D, M.Pharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
4: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
3: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड बसवन कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

पण भाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विशूमुळे तुका जर काय त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीन मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: सुंदर
1: बघ ना ताई, खरा तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा।
0: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
1: म्हणजे अगो तो आमका
2: मनु? छान दिसते बच्चन सगळे बाळ।

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड या. यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतेय सारी.
2: आज
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधा आणि सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस.

शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे कालिदास दिन. कालिदास दिन हा महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा साहित्यिक व सांस्कृतिक दिवस आहे. विशेषतः विदर्भातील रामटेक येथे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा करण्याची परंपरा आहे आणि हा दिवस त्यांच्या मेघदूत या अमर काव्याशी जोडला जातो, कारण अशी मान्यता आहे की या काव्याची प्रेरणा त्यांना रामटेक येथे मिळाली. तर आजच्या या कालिदास दिन या दिवसाचं औचित्य साधून आपण एक नवीन प्रोग्राम सुरू करतोय, ज्यामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर यांना, ज्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, आणि त्यांच्यासोबत नवजीवन कांबळे जे PhD चे विद्यार्थी आहेत राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये, ते सध्या PhD चं शिक्षण घेत आहेत, त्यांना आपण ऐकतोय. लगेचच कार्यक्रम सुरू करते. तुम्ही एकत्र म्हणून धोनी 90.4 FM KLE गणसू.
1: नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाची प्रमुख म्हणून मी काम पाहते. आज सर्व रसिक श्रोत्यांना सांगायला आनंद होतोय की KLE वेणुध्वनी 90.4 FM व राणी चन्नम्मा विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. KLE वेणुध्वनी 90.4 हे केंद्र त्याच्या स्थापनेपासूनच समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम करीत आहे. दिवसाला 3 तासापासून सुरू झालेलं हे काम आता दिवसाला 15 तास इथपर्यंत विकसित झालं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे, त्यानुसार वेणुध्वनीचंही काम चाललेलं आपल्याला दिसतं. आमच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाबाबत बोलायचं तर, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीनं, जेणेकरून यातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील म्हणून आम्ही अनेक उपक्रम राबवित असतो. आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर CM त्यागराज सर, तसेच कुलसचिव श्री संतोष कामगौडा KAS सर यांचा अशा उपक्रमांसाठी नेहमीच आग्रह आणि सक्रिय पाठिंबा असतो. विद्यापीठीय पातळीवर असे उपक्रम जोमाने सुरू आहेत. यातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, ही अतिशय आनंदाची आणि उल्लेखनीय बाब आहे. वेणुध्वनी 90.4 आणि आमच्या विद्यापीठाच्या या उदात्त धोरणांचा एकमेकाला फायदा करून घेता येईल आणि याचा फायदा समाजाला होईल या उदात्त हेतूने दोघांनीही हात पुढे केला आणि हा सामंजस्य करार घडून आला. यासाठी सर्वप्रथम मी आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर CM त्यागराज सर व कुलसचिव श्री संतोष कामगौडा KAS सर, तसेच वेणुध्वनीचे डायरेक्टर डॉक्टर सुनील जलालपुरे, तसेच स्टेशन एक्झिक्युटिव्ह डॉक्टर वीरेश कुमार नंदगावी या सर्वांचे मनापासून आभार मानते. आता या सामंजस्य करारातून नेमकेपणानं काय घडणार हे मी इथं थोडक्यात सांग. भाषा आणि साहित्याच्या सखोल अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीनं त्यांच्यातील कौशल्यांना वाव देणं गरजेचं आहे. पण त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणं तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रकारचं व्यासपीठ वेणुध्वनी 90.4 आमच्या आजी माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. या अंतर्गत आमचे विद्यार्थी वेणुध्वनीवरून उत्तमोत्तम साहित्यकृतींचे वाचन करतील, एखाद्या प्रासंगिक विषयावर आपले विचार मांडतील, साहित्यिकांच्या किंवा इतर विषयातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेतील, अभिवाचन करतील, काव्य वाचन करतील, इत्यादी अनेक गोष्टींतून त्यांचा अभ्यास तर होईलच, पण त्याचबरोबर त्यांच्यातली विविध कौशल्य वृद्धिंगत होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुदृढ समाजासाठी आवश्यक असलेली साहित्याची गरज, ज्यापासून आजकाल समाज दुरावत चाललाय, ती नाळ पुन्हा एकदा जोडली जाईल. तर या उपक्रमाची सुरुवात आम्ही महाकवी कालिदास दिनाचं औचित्य साधून करीत आहोत. आषाढाचा पहिला दिवस, भारतीय साहित्य परंपरेत हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. संस्कृत भाषेतील महान नाटककार आणि कवी कालिदास यांच्या साहित्याचा गौरव करण्यासाठी आषाढ शुद्ध प्रतिपदेला हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या अजरामर मेघदूत या काव्यग्रंथातील आषाढस्य प्रथम दिवसे या उल्लेखावरून निश्चित करण्यात आला आहे. मराठी जनमाणसात आषाढ महिन्याचं आणखी एक आगळं वेगळं महत्व आहे. मराठी माणसाचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची पंढरपूरची ऐतिहासिक वारी देखील भेटी लागी जीवा लागलीसे आस या ओढीनं या महिन्यात सुरू असते आणि आषाढी एकादशीला याचा मोठा उत्सव होतो. तुम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की सर्व भौतिक सुख पायाशी असलेल्या पाश्चिमात्यांनाही या वारीनं वेड लावलंय. ही वारी म्हणजे मूल्य संस्कारांचं स्थान आहे. सर्व भौतिक भेद बाजूला सारून सर्व स्तरातील माणसं या वारीत आनंदानं सहभागी होतात. या वारीबद्दल किंवा महाकवी कालिदासांबद्दल बोलायचं तर एक संपूर्ण भाग लागेल किंवा त्याही पेक्षा जास्त, ते आपण पुन्हा कधीतरी बोलूच. तर अशी ही वारी ही आता सुरू आहे. निसर्गही चिंब भिजून मोहरलेला आहे, तृप्त झाला आहे. तर अशा या सर्व प्रकारे अंतर्बाह्य सुखानंदाने नाहून निघालेल्या वातावरणात या महत्वाच्या दिवसापासून आम्ही आमची ही वारी सुरू करतोय. तुमच्या उत्तम प्रतिसादाची आस आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही तो द्यालच ही खात्रीही आहे. चला तर मग आपण एकमेकाच्या सहकार्यानं ही वाटचाल यशस्वी करू. तुम्हाला जर आमच्याकडून तुमच्या इच्छेप्रमाणे काही ऐकायचं असेल तर तेही तुम्ही कळवू शकता. आमच्याकडून आम्ही शक्य तितका प्रयत्न करू. इतकंच सांगून थांबते आणि या आमच्या कार्यक्रमाला तुमचा उदंड प्रतिसाद लाभू देत ही पुन्हा एकदा विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी नवीजन कांबळे राणे चेन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागामधून आदरणीय प्रोफेसर मनीषा नेसरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहे। आजपासून आपण एका ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका गोदावरी परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या गाजलेल्या आत्मचरित्राचे क्रमशः अभिवाचन ऐकणार आहात। चला तर मग या महत्त्वपूर्ण साहित्य कृतीच्या अभिवाचनाला सुरुवात करूया। ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात जंगलात वस्ती करून राहणाऱ्या जमातींची संख्या फार मोठी आहे। यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते। जमीनदार मालक व जंगल मक्तेदारी यांच्या जुलमाविरुद्ध जो आदिवासींचा प्रतिकार झाला तो प्रामुख्याने ठाणे जिल्ह्याच्या उंबरगाव डहाणू पालघर जव्हारचा काही भाग या तालुक्यात झाला। या प्रतिकाच्या लढ्यात आदिवासीतील वारली जमातीच्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने भाग घेतला। या भागात आदिवासी लोकांच्या संख्येत वारली लोकांची जमात मोठी असून त्यांच्या आदिवासी लोकसंख्येत शेकडा प्रमाण सुमारे 50 आहे। 100 वर्षापूर्वी सारे आदिवासी या भागातील जमिनींचे मालक होते। ते शेती करत असत, भरपूर धान्य पिकवून पोटभर खाऊन ते या निसर्गरम्य प्रदेशात सुखाने नांदत होते। इंग्रज आल्यानंतर इंग्रजी सत्तेच्या आधारे ठाणे जिल्ह्याच्या बाहेरील हिंदू मुसलमान पारशी लोक या भागात गेले। हे व्यापार उद्यम करणारे सुशिक्षित लोक होते। या नवीन गेलेल्या लोकांनी निरक्षर भोळ्या आदिवासींना फसवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली। हळूहळू आदिवासींची सारी जमीन या लोकांच्या ताब्यात गेली। ते जमिनींचे मालक झाले। जमिनी लुबाडताना नवीन येणाऱ्या या लोकांनी अत्यंत हीन राक्षसी मार्गांचा अवलंब केला। शेतकरी स्वखुशीने स्वतःच्या जमिनी बहाल करणे अशक्य होते। काही शेतकऱ्यांना जमिनी घेण्यासाठी गोळ्या घालून मारल्याच्या विश्वसनीय गोष्टी ऐकू येतात। दुसऱ्या काहींना झाडाला बांधून चाबकाचे फटके मारून व इतर अन्य तऱ्हेने छळ करून जमिनी घेतल्याच्या अगणित गोष्टी कानावर येतात। काहींना खोटे नाटे काहीतरी सांगून कपटाने कागदावर अंगठे घेऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत। आदिवासींच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेऊन जमिनी कशा लुबाडण्यात आल्या हे तारीख 25 सप्टेंबर 1939 रोजी मुंबई प्रांताचे त्यावेळचे गृहमंत्री व महसूल मंत्री श्री मोरारजी देसाई यांनी कायदे मंडळात कुळ कायद्यावर भाषण करताना जे उद्गार काढले आहेत त्यावरून स्पष्ट होते। ते म्हणाले, या भागात खानदेशामधील भिल्ल लोकांमध्ये काही वर्षापूर्वी सर्व जमीन या लोकांच्या मालकीची होती। वाईट दिवसात दुष्काळाच्या व टंचाईच्या दिवसात या लोकांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून सावकारांच्या ताब्यात अत्यंत तुटपुंजा रकमेसाठी गेल्या। 5 पाऊंड धान्यासाठी काही एकर जमीन गेल्याची काही वेळा तर 1 एकरास 5 रुपये किंवा 1 रुपया किंवा कधी तर 8 आणे एवढ्या मोबदल्यात जमिनी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत। मुंबई सरकारचे त्यावेळचे मुख्यमंत्री कैलासवासी बाग खेर यांनी तारीख 25 नोव्हेंबर 1941 रोजी आदिवासी सेवा मंडळातर्फे जे विनंतीपत्रक काढले होते त्यातही वरील आशयाचे उद्गार आहेत। 1945 साली वारली शेतकऱ्यांनी लढा केला तेव्हा त्यांच्या स्वतःच्या मालकीची तुटपुंजी का होईना पण जमीन आहे असे वारली हाताच्या बोटावर मोजण्या इतके अगदी क्वचित आढळतात। जमीन सुशिक्षित पांढर पेशांनी बळकावली खरी पण जमिनीवर कष्ट करण्यासाठी त्यांना वारल्यांची जरुरी होत। जमीन गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम करण्याची आदिवासींना निकड होती। या परिस्थितीतून शेतीच्या भुधास पद्धतीचा वेटभिगारीचा व आदिवासींच्या अमानुष छळाचा उगम झाला। साऱ्या जमिनी बळकावून घेतल्यावर जमीन मालकांनी त्यापैकी एखाद दुसरा नाममात्र लहान तुकडा आदिवासी शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिला। चांगल्या मजदुराच्या बहुतेक शेती स्वतःसाठी घेतली। आदिवासींना कसण्यासाठी दिलेल्या लहानशा जमिनीचा मोबदला म्हणून जमीन मालक स्वतःची सारी शेतीची कामे त्यांच्याकडून मोफत व सक्तीने करून घेऊ लागले। या मोफत काम करण्याच्या पद्धतीला वेठ म्हणतात। श्री सिगमंटन यांनी या वेठीच्या पद्धतीचे वर्णन ती गुलामगिरीपेक्षा फारशी भिन्न नाही असे केले आहे। हलक्या प्रतीच्या जमिनींचा तुकडा कसण्यासाठी आदिवासींना देताना जमीन मालक करार करून घेत या कराराला कबुलायत म्हणतात। या करारानुसार पीक आल्यानंतर त्या पिकाचा अर्धा किंवा त्याही पेक्षा जास्त वाटा जमीन मालकांना द्यावा लागे। प्रत्यक्षात करारात ठरलेल्यापेक्षा जास्त वसूल करीत असत जमीन मालकाच्या मर्जीनुसार पिकाचा वाटा द्यावयास आदिवासी तयार झाला तरच त्याला जमिनीचा तुकडा मिळे. शेतकरी जमिनीचा भुकेला, त्याला हा जमिनीचा तुकडा म्हणजे त्याच्या अंतकरणाचा तुकडा वाटतो. हा तुकडा गेला तर कोणी अंतकरणाचा लचकाच तोडला असे वाटून तो दुःखी होई. या जमिनीचा तुकडा तयार होई शेतकरी पिकाचा जो वाटा जमीन मालकाला देत त्याला खंड किंवा मक्ता म्हणतात. जो शेतकरी असा फरार करून जमीन कसावयास तयार असे त्याला कुळ म्हणतात. जमीन मालक आदिवासींची दुहेरी लूट करीत असत. शेतकऱ्यांच्याकडून स्वतःची सारी जमीन फुकट कसून घेऊन त्याचे सारे उत्पन्न जमीनदार घेत. त्याशिवाय शेतकऱ्याला स्वतःसाठी कसावयास दिलेल्या जमिनीतील पिकाचा वाटाही घेत. या व्यतिरिक्त जमिनीच्या लहानशा तुकड्याच्या आशेने आदिवासी जमीन मालकांची अनेक कामे फुकट करून देत असत. ही कामे केली नाही तर कुळ म्हणून कसावयास दिलेला जमिनीचा तुकडा मालक काढून घेईल अशी त्याला सारखी धास्ती असते. त्या भीतीनेच आदिवासी सारे कामे फुकट करून देत. ठाणे जिल्ह्यातील या भागात जमीन मालक हे नुसते जमीन मालक नसून सावका तेच, गवती जमिनींचे मालक तेच, जंगल विकत घेणारे मक्तेदारही तेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन मालकाची गवत कापणी जंगल तोड सुद्धा मोफत करून द्यावी लागे. जमीनदार म्हणून, गवती जमिनीचे मालक म्हणून, जंगल मक्तेदार म्हणून स्वतःची सारी कामे जमीन मालक मोफत करून घेत असत. 1945 साली मी या भागात काम करावयास गेले. त्यावेळी मुंबईपासून सुमारे 60 मैलाच्या अंतरावर सुमारे 1,000 चौरस मैलांच्या प्रदेशात या आदिवासींचे त्यांच्या पुरते जग होते. उंबरगाव, डहाणू, पालघर या तालुक्यात जंगलात दऱ्या खोऱ्यात वस्ती करून हे अर्धनग्न आदिवासी अर्धपोटी परिस्थितीत जीवन जगत होते. बाहेरच्या जगाची त्यांना ओळख नव्हती, त्याची गरजही वाटत नव्हती. त्या काळात या भागात रस्ते नव्हते, शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते. या जगात कल्पनातीत दारिद्र्य, भयानक कंगाली, हाल, दुःख, रोगराई, अज्ञान यांचे वास्तव्य होते. मृत्यू व शोषण थैमान घालीत होते. हजारो वारली शेतकऱ्यांच्या जीवनाची परवड अशी होती की त्याचे हुबेहूब वर्णन करणे अशक्य आहे. आदिवासींच्या परिस्थितीची चौकशी करण्याकरिता वर उल्लेखलेल्या श्री सिगमंटन नावाच्या सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली होती. त्याने जो अहवाल तयार केला आहे त्यात शेतकऱ्यांच्या जीविताबद्दल म्हटले आहे की वारली या जंगल मातीचे लोक कमालीच्या निकृष्ट परिस्थितीत राहतात. त्यांना ज्या तऱ्हेने वागवण्यात येते ती तऱ्हा शासन पद्धतीला कलंक करणारी आहे. तसे तारीख 1 जुलै 1940 रोजी आदिवासी सेवा मंडळातर्फे काढलेल्या पत्रकात कैलासवासी बाग खैर यांनी म्हटले आहे, मुंबईपासून 50 मैलांच्या अंतरावर या मानवांचा एवढा मोठा समाज गुलामापेक्षाही हलक्या प्रतीच्या जीवनाच्या परिस्थितीत खितपत पडलेला असावा आणि आपण शहरवासियांनी त्यांच्या अडचणी व यातना याबाबत बेगुमान अज्ञानात असावे ही वस्तुस्थिती खरोखर लाजीरवाणी आहे. 1945 साली वारली शेतकऱ्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले होते, त्यांची परिस्थिती किती केविलवाणी होती याची अचूक कल्पना शहरी जनतेला येणे अशक्य आहे. आदिवासींची पिळवणूक व छळ त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे सुरू झाला तेव्हा ते जीवावर उदार होऊन 1945 साली पोट तिडकीने प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले. हा लढा 2 वर्षे चाललेला आहे. साम्राज्यशाही, राष्ट्रीय सरकार, जमीन मालक यांच्या अमानुष दडपशाहीशी शौर्याने व निर्धाराने सामना करून 1947 साली त्यांनी विजय मिळविला. भारतातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल लढ्यांच्या परंपरेत त्यांना मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या अभूतपूर्व लढ्यामुळे जनतेचे लक्ष त्यांच्याकडे खेचले गेले. हा लढा का व कसा झाला त्याची कारणमीमांसा व उद्दिष्टे या संबंधी अनेक तर्क वितर्क केले. जाणून बुजून बदनामी करण्याचा, गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सरकार व राष्ट्रीय वृत्तपत्रे यांनी असे म्हटलेले आढळते की वारली हे अडाणी, असंस्कृत, मागासलेले असल्यामुळे त्यांना कम्युनिस्टांनी भडक प्रचारांनी भडकविले. त्यांना वाटेल त्या थापा मारून लढ्याला उद्युक्त केले. शहरातील अनेक पांढरपेशे व सुशिक्षित असे म्हणतात की ऐकले आहे की मागासलेल्या आदिवासींना मारामारी, जाळपोळ वगैरे हिंसक कृत्ये करावयास कम्युनिस्टांनी चिथावणी दिली. तारीख 13 जानेवारी 1946 काँग्रेस सरकारच्या निवेदनात चुकीची व असत्य विधाने आहेत त्यात या लढ्याबद्दल असे म्हटले आहे, भारतात राजकीय बदल घडवून आणण्यासाठी म्हणजेच कम्युनिस्ट राजवट आणण्यासाठी हिंसेचा प्रचार करणाऱ्यांची अनिष्ट कृती जनतेच्या शौर्यशाली लढ्याची अशी मीमांसा करणे म्हणजे जनतेबद्दल तुच्छता वृत्ती व पददलित जनतेची संघटना करणाऱ्यांबद्दल दुस्वास दाखवणेच होय। नाहीतर एखाद्या शौर्यशाली लढ्याचे असे विश्लेषण कोणी करणार नाही। याच लढ्याबद्दल ऑस्ट्रेलियन डेली टेलिग्राफचे बातमीदार मायकेल ब्राउन यांनी परराष्ट्रीय वृत्तपत्रात म्हटले आहे, एक कम्युनिस्ट स्त्री मुंबईच्या ठाणे जिल्ह्याच्या दाट जंगलात आदिवासी वारल्यांच्या बंडाचे नेतृत्व करीत आहे। 100 वर्षीय गुलामगिरी श्रृंखलांनी जखडून टाकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचे हे बंड होते हे मात्र सत्य आहे। दलित जनतेचे कैवारी व महात्मा गांधींचे शिष्य श्री नरहर पारेख यांनी तारीख 19 जानेवारी 1947 हरिजनच्या अंकात वारली आदिवासींच्या लढ्याचे योग्य विश्लेषण केले आहे। ते म्हणतात, डहाणू तालुक्यातील आदिवासींच्या वारल्यांच्या दंग्याने आपले डोळे उघडावे, पोलीस व लष्कर दंगे दडपून टाकतील, शांतता प्रस्थापित होईल यात शंका नाही, पण त्यांचा अर्थ समस्या सुटली असा नाही। हे दंगे म्हणजे राजकीय पिंडाच्या गंभीर रोगाची बाह्य लक्षणे आहेत। जोपर्यंत त्या रोगाचे मूळ नष्ट केले जात नाही तोपर्यंत बाह्यातकरी व वरवरच्या उपचारांचा काही उपयोग होणार नाही। हे दंगेखोर अत्यंत भित्रे लोक म्हणून ओळखले जातात। त्यांचे दारिद्र्य व अज्ञान वर्णनातीत आहे। त्या वेळचे राज्यकर्ते जमीनदार सावकार व अशाच अनेक बांडगुळांनी त्यांची वर्षानुवर्षे पिळवणूक केली आहे। तेच पहिले जमिनीचे मालक होते, पण त्याच जमिनीवर त्यांना आज भूदास म्हणून काम करणे भाग पडत आहे। त्यांच्या श्रमामुळे नव्या जमीनदारांना व सावकारांना अमर्याद नफा होतो या शोषणाच्या मुळाशी भयानक अन्याय व दडपशाही दिसते। जोपर्यंत हे शोषण दडपशाही व अन्याय दूर केले जात नाहीत तोपर्यंत चिरस्थायी शांततेची आशा करणे फोल आहे। हे निराशेच्या व वैफल्याच्या भावनेतून हिंसेला प्रवृत्त होतात। यात काय आश्चर्य आहे, या दडपलेल्या व शोषित लोकांचा आत्मा जागा झाला आहे अशी परिस्थिती वेळ येऊन ठेपलेली आहे। त्यांचे संपूर्ण विमोचन झाले पाहिजे, हा उपक्रम कोणीही थांबू शकत नाही। यावरून आदिवासी शेतकरी या निकराच्या लढ्याला का उद्युक्त झाले हे स्पष्ट होते। आदिवासींना त्यांचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध इतक्या शौर्याने लढण्याची स्फूर्ती कशी मिळाली, अशा कोणत्या भावनेने आकांक्षेमुळे भारावून ते भित्रे वारली आदिवासी शूर व अविचल लढवये बनले। कष्ट सहन करण्याची व त्यागाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली, हा अज्ञानी भोळा भित्रा आदिवासी कालावधीत कसा बदलला जे मी प्रत्यक्षपणे पाहिले अनुभवले। कॉम्रेड श्यामराव परुळेकरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दिलेल्या प्रोत्साहनामुळे व धीरामुळे माझ्या सहकार्यांबरोबर कॉम्रेड परुळेकरांच्या समवेत जे घडले ते माझ्या ओबडधोबड भाषेत सांगण्याचा प्रयत्न पुढील प्रकरणात केलेला आहे। कडे कपारेतील वारल्यांचे जीवन। महाराष्ट्र किसान सभेतर्फे पहिली महाराष्ट्र किसान परिषद ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे घेण्यात आली। या परिषदेपूर्वी कॉम्रेड परुळेकर यांनी परिषदेच्या प्रचारासाठी उंबरगाव तालुक्यात डोंगारी गावी जाहीर सभा घेतली होती। त्यांच्या भाषणाने वारल्यांच्या मनाची पकड घेतली। त्यांच्या इच्छेनुसार काही वारली टिटवाळा परिषदेला आले होते, तेथे वेठबिगार रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या। त्यामुळे उत्साहित होऊन टिटवाळ्याहून परत जाताना लाल बावटे बरोबर घेऊन व वेठबिगार बंद करण्याचा निश्चय करून वारली परतले। वारल्यांनी वेठ करण्याचे नाकारल्याबरोबर जमीनदारांनी दडपशाहीचे हत्यार उपसले। त्याचा कसा प्रतिकार करावा हा प्रश्न वारल्यांपुढे उभा राहिला। त्यांनी ताबडतोब मला बोलावणे पाठवले। जमीनदारांच्या हल्ल्याला एकजुटीने तोंड देण्यासाठी आम्ही कॉम्रेड परुळेकर माझे सहकारी व मी आदिवासींची मोठी जाहीर सभा घेण्याचे ठरवले। एकंदर परिस्थिती पाहण्यासाठी मी ताबडतोब आदिवासी भागात जाण्यास निघाले। मला आदिवासींच्या जीवनाची फारसी माहिती नव्हती. माझे सारे शिक्षण पुणे शहरात झाले. सार्वजनिक जीवनाच्या प्रथम अवस्थेत माझी कर्मभूमी मुंबई होती. आदिवासी प्रदेशाची मला मुळीच कल्पना सुद्धा नव्हती. आदिवासी विभागात जावयास मिळणार नवीन माणसे, नवीन जीवन पहावयास मिळणार म्हणून मी उत्सुक होते. पहिली बैठक तलासरी गावी घ्यावी असे ठरवून कॉम्रेड दळवी व मी तलासरीला निघालो. तलासरी गाव त्यावेळी आजच्या इतके प्रसिद्ध नव्हते. ते एक लहानसे खेडे होते. पश्चिम रेल्वेवरील संजान स्टेशन पासून पूर्वेकडे 10 मैलावर तलासरी आहे. संजान स्टेशनावर उतरल्याबरोबर बसमध्ये जागा पकडण्यासाठी उतारू जीवावर उदार होऊन पळताना दिसले. बसेस खाजगी मालकीच्या होत्या. ही बस चुकली तर दुसऱ्या दिवसापर्यंत बस नव्हती. जागा कशी मिळवायची याचा विचार करीत आम्ही बसकडे गेलो. बसमध्ये इतकी गर्दी होती की माणसांची चेंगराचेंगरी झाली होती. पांढरपेशे श्रीमंत वशिल्याचे लोक बाकावर होते तर आदिवासी व गरीब मधल्या रिकाम्या जागेत मावतील तितके कोंबले होते. त्यातच आमची भर पडली. तलासरी गाव कोणचे, कोठे व कसे उतरायचे याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आपण अगदीच नौखे. उतरायचे कोठे, जायचे कोठे असा विचार मनात आला. कंडक्टर तलासरी असे ओरडला. अगर कोणी प्रवासी तलासरीला उतरणार असेल तर तेथे उतरायचे. फिरत फिरत एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जायचे. पुढे काय होते ते पाहायचे असा विचार करीत होते. अगदीच अनोळखी प्रदेश म्हणून थोडी काळजीही वाटत होती. टिटवाळा परिषदेला आलेल्या आदिवासींच्या मनावर त्या परिषदेचा किती खोलवर परिणाम झालेला होता. गांजलेल्या जनतेला काडीचा आधार मिळाला की केवढा उत्साह वाटतो. आपल्या म्हटलेल्या माणसांसाठी जनता किती दिव्य करायला तयार असते याचा मला त्यावेळी अनुभव आलेला नव्हता. चळवळीच्या अनेक वर्षांच्या काळात हा अनुभव पुढे उदंड झाला. तलासरी गावाच्या थोडे अलीकडे दुतर्फा मोठमोठी वडाची झाडे आहेत. या झाडाखाली अनेक आदिवासी झुंडी झुंडिंडे आमचीच वाट पाहत उभे होते. काहींच्या हातात लाल बावटे होते. आली तलासरी असा विचार मनात येतो तोच आदिवासींनी बस थांबवली, आम्हाला उतरवून घेतले. तलासरीची बैठक वारल्याने त्यांच्या मानाने सभेची जय्यत तयारी केली होती. एका झाडाखाली एखाद्या दुकानदाराकडून किंवा सावकाराकडून आणलेली मळकट गादी, त्यावर एक जाजमचा तुकडा, पिण्याचा पानाचा हंडा, 2-4 मडकी वगैरे पहिल्याच सभेच्या वेळी आमच्या हितशत्रूंना आमचा परिचय नव्हता म्हणून सभेचा एवढा तरी थाट करता आला होता. नंतरच्या प्रचाराच्या काळात हा थाट कधीच करता आला नाही. मग कोण गादी देतो आणि कोण जाजम देतो. आम्ही उतरल्याबरोबर आदिवासी भोवताली गोळा झाले. आम्ही जाहीर सभा घ्यावी अशी त्यांची इच्छा व अपेक्षा होती. दुसरे जागतिक युद्ध नुकतेच संपले होते. 93 कलमी सरकार अस्तित्वात होते. जाहीर सभांना बंदी होती. आम्ही सभेची परवानगी काढलेली नव्हती. वारली उत्सुकतेने सभेची वाट पाहत होते. सभा घ्यावी तर बंदी हुकूम मोडावा लागला, तर न घ्यावे तर वारली फारच नाराज झाले असते. मी सहज विचारले, काय रे आपल्या गरिबांच्या बावट्याच्या सभेसाठी एवढी तयारी करायला तुम्हाला कोणी सांगितले? एक जण म्हणाला की कैलासवासी श्री बाळ गंगाधर खेर एकदा तेथे सभा घेण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी तशी तयारी केली होती. बाबांनो, आपल्या गरिबांच्या बावट्याच्या सभेला गादी वगैरे तयारीची जरुरी नाही असे सांगून मी त्यांना झोपडीत चालण्यास सांगितले. आम्ही सारे तलासरीच्या मंडल पाड्यावरील एका मोठ्या झोपडीत गेलो. प्रमुख माणसांनी थांबावे असे आम्ही सांगितले तरी सारेच झोपडीकडे निघाले. झोपडी व आवार गच्च भरले. काही सोप्यावर व काही दरवाजात उभे राहिले. वयस्क मंडळी त्यांच्या रिवाजाप्रमाणे पुढे बसली, इतर मागे बसले. आमच्यासाठी एका कुडाजवळ एक हातरी म्हणजे शिंदीच्या पानाची चटई टाकली. बैठकीला सुरुवात करताना बावटा लावायचा म्हणून काढला. आमच्याजवळ टाचण्या वगैरे साधन नसल्यामुळे तो कसा लावावा हा प्रश्न पडला. इतक्यात एकाने झटकन 4 काटे आणून बावट्याच्या 4 टोकांना ठोकून बावटा चांगला लावून टाकला. आमच्या शहरी मनाला त्याची मोठी मौज वाटली. पुढे काय होणार या उत्सुकतेने वारली स्तब्ध बसली. इतक्यात तेथील सावकाराचा भैया एक मोठा सोटा घेऊन तेथे आला. त्याच्या पाठोपाठ सावकाराकडे मुक्कामाला आलेले तलाटेही होते. वारल्यांनी त्यांना जागा करून दिली. ते थेट आमच्या शेजारी येऊन बसले. भयाने मांडी घातली, सोटा दानकन आपटून पुढे आडवा ठेवला. वारली बावरले, चिंताक्रांत दिसू लागले. बघतो आता काय काय होतं ते. अशा आविर्भावात तलाठी व भैया हे दोघे येऊन बस. त्या काळात त्या भागात त्यांचेच राज्य होते. मान वन वर करून त्यांच्याकडे पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. वारली घाबरले, कारण भैया व तलाठी यांना सभेत काय काय होते, कोण हजर होते, कोण काय बोलतात हे पाहण्यासाठी सभेवर नजर ठेवण्यासाठी पाठवले होते हे त्यांनी ओळखले होते. बैठकीचा राग रंग बदलला, वातावरण गुदमरल्यासारखे झाले. बैठक यशस्वी करण्यासाठी वारल्यांनी मोकळेपणाने बोलावे म्हणून या जमीनदाराच्या हस्तकांना तेथून घालवून देणे जरुरी होते. मी तलाठ्यांना सांगितले की ते मुलकी खात्याचे नोकर असून सभेला हजर राहण्याचा सरकारी हुकूम नसल्यामुळे त्या खाजगी जागेतल्या बैठकीला त्यांनी बसू नये. हे ऐकताच तलाठी भैयाच्या तोंडाकडे पाहू लागले. भैयालाही सांगावे लागले की खाजगी घरातल्या खाजगी बैठकीला आमच्या परवानगी शिवाय त्यांना बसता येणार नाही. मी सरळ सांगितले, तुम्ही कशासाठी आला आहात मी चांगलं ओळखते. तुम्ही थांबू नका, तुम्ही तुमच्या कामाला जा. आमचं काम आम्हाला करू द्या. हा सोटा कशासाठी आणलाय? तुम्हाला भीती वाटते की दुसऱ्यांना भीती दाखवायची आहे? सोट्याची भीती दाखवायचे दिवस आता संपले. वारल्याच्या देखत अशा तऱ्हेने त्यांना कोणी कधी बोललेले नव्हते. मागासलेल्या भागातले हे जमीनदारांचे हस्तकही मागासलेलेच होते. आमचे बोलणे ऐकून ते थोडे भांबावून गेले. आम्हाला वाटलं सहज ऐकावं म्हणून आलो होतो, तुमची इच्छा नाही तर जातो, अशी बतावणी करून ते दोघेही उठले. भैया सोटा हातात घेऊन घराघरात डोळे फिरवीत बाहेर पडला. त्याच्या मागोमाग तलाठी खाली आला, मान खाली घालून ते दोघे बाहेर पडले. आता मात्र ज्या वारल्यांची दातखिळी बसली होती त्यांना एकदम वाचा फुटली. सारेच एकदम बोलू लागले. एकच गोंधळ पडला, प्रथम आम्हाला काहीच समजेना. जमीनदाराच्या भैयाला व तलाट्याला माघार घ्यावी लागली तीही त्यांच्या समोर. म्हणून सारे खुश झाले होते. त्यांनाही कायदा शिकवणारी, गप्प बसवणारी, सभेतून उठून जायला लावणारी माणसे आहेत. हे सावकारांचे लोक कोणाला तरी भेटतात असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या जीवनात हा पहिलाच अनुभव होता. त्यांना अपरिमित आनंद झाला. साऱ्या सभेचा नूर पालटला. स्वतःच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी उतावे झालेले आदिवासी मग कोणी अर्धवट उभे राहून, कोणी उठून, कोणी बसल्या बसल्यात एकदम बोलू लागले. त्यांची उतावीळ व आनंद पाहून आम्ही स्तंभित झालो. त्यांना मनसोक्त बोलू दिले. शेवटी त्यांच्यापैकी एक जण आम्हाला म्हणाला, बाई आपल्यासाठी आली आहे, आता तिचं ऐका. परंतु मी त्यांनाच एकेकाला बोलायला सांगून ऐकू लागले.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर आपल्या सोबत होत्या, ज्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी मध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्या सोबत नवजीवन कांबळे हे होते, जे राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी मध्ये सध्या ते PhD करत आहेत. त्यांना आपण ऐकलो. हा कार्यक्रम आपण केली वेणुधोनी 90.4 FM आणि राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी मराठी विभाग यांच्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत प्रस्तुत करत आहोत. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. नमस्कार. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।